0: रूस देशाभ्याम ह्यः संयुक्त राष्ट्र ब्रिक्स यूरेशियन समूह शंघाई सहयोग संघटनानि समेत्य बहुपाक्षिक मंचेषु आतंकवाद रोधी सहयोगम इतोपि सुदृढ़ीकरणस्य प्रतिबद्धता पुनरुद्घाटिता। भारत रूस आतंकवाद निरोधक संयुक्त कार्य समूहस्य चतुर्दशोपवेशनम ह्यः नवदिल्ल्याम आयोजितम आसीत्। द्वौ देशौ सीमापारे आतंकवादम समेत्य आतंकवादस्य सर्वेषां रूपाणां अभिव्यक्तिनां च निन्दां कृतवन्तौ। भारतीयान्तरिक्ष अनुसंधान संघटनम मध्य प्रदेशस्य श्योपुर नगरस्य एरियल डिलीवरी रिसर्च एंड डेवलपमेंट एस्टैब्लिशमेंट इत्यस्य ड्रॉप जोन इत्यत्र गगनयान उपक्रमस्य कृते महत्वपूर्णम एकीकृतम IMAT इति परीक्षा सफलतया आयोजिता। भारत ऋतु विज्ञान विभागेन उक्तम यत् आगामिषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृषे उत्तर अरब सागर राजस्थाने गुजरात हरियाणा पंजाब इत्येतेषां शेष भागेषु अग्रे गन्तुं स्थिति अनुकूल अस्ति। अद्य अरुणाचल प्रदेश असम मेघालय बिहार पूर्व राजस्थान मध्य प्रदेश उप हिमालयीय पश्चिम बंगाल सिक्किम पश्चिमोत्तर प्रदेशानां केषुचित् भागेषु प्रचंड वृष्टिः भविष्यति इति ऋतु विभागेन पूर्वानुमानितम्। जम्मू कश्मीर प्रशासनेन ह्यः श्री अमरनाथजी यात्रामुद्देश्य एका नवीना निर्देशिका प्रसारिता यस्यां सर्वहि तीर्थयात्रिभिः पंजीकरण प्रक्रियायाः अथ सुरक्षा मार्गदर्शिकानां निष्ठापूर्वकं दृढ़तापूर्वकञ्च पालनं कर्तुं समादिष्टम्। आकाशवाण्याः जम्मू वार्ताहरैः विज्ञापितं यत् सर्वोच्च न्यायालयस्य निर्देशानुसारं निर्धारिता यात्रिणां प्रतिदिनस्य संख्या सीमा सम्प्रत्योपि पूर्णतो प्रवृत्ता वर्तते। श्रद्धालवः परामृष्टाः यत् यात्रा प्रारम्भात् एव पूर्वमेव अग्रिम पंजीकरणं करणीयम् अथ अनुमतिपत्रे उल्लिखिते दिनांके एव यात्रा आरंभणीया। प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् अनुपदमेव पंजीकरणस्य सुविधा अत्यन्तं सीमित संख्यासु एव उपलब्धा अस्ति। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मडिकेरि समय 7 गंटे 40 सेकंडुगळु।
2: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್, ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ ಗೆ 18,500 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ। ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ। ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
3: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ।
2: ನಿಮ್ಮ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲು ವಿವಿಧ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್ಸ್, ಮನಮೋಹಕ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಪೀಠೋಪಕರಣಗಳು, ಸೋಫಾ ಸೆಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು।
1: ನಿಧನ ಸುದ್ದಿ। ಮೂಲತಃ ಚಟ್ಟಿಮಾನಿ ಕುಂದಚೇರಿ ಗ್ರಾಮದ ಮಡಿಕೇರಿಯ ಹೊಸ ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಿರುವ ಪೊಂದೆಟ್ಟಿ ಲೋಕಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಮಗಳು ತೀರ್ಥಶ್ರೀ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ। 26 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಪೊಂದೆಟ್ಟಿ ತೀರ್ಥಶ್ರೀ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನಾಳೆ ಶುಕ್ರವಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನದೊಳಗೆ ಮಡಿಕೇರಿಯ ರುದ್ರಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ। ಚೇರಂಬಾಣೆ ಬೆಂಗೂರು ಕಾಳಂದ ಪೊಂದಚಟ್ಟಿರ ಪೋತಿ ರಾಜಚಿಣ್ಣಪ್ಪ ಎಂಡ ಮೋ ವಿನು ಐಂಗ ನಿನಾಂದು ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು। 50 ಬೈತ್ರ ಪೊಂದಚಟ್ಟಿರ ವಿನು ಐಂಡ ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೊಡವ ಸಮಾಜ ಕ್ಯಾಕೊಳತ್ತು ಇಂದು ಮಜ್ಜಣ 12 ಗಂಟೆಗೆ ನಡಪ। ಚಟ್ಟಳ್ಳಿ ಕಾರಳನ ಬಟ್ಟಿರ ವೇಣು ನಾಚಪ್ಪ ಐಂಡ ಪೊಣ್ಣು ಉಷಾ ಐಂಗ ಇಂದು ಪೊಲಂಜತಿಕ್ಕೆ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು। 69 ಬೈತ್ರ ಬಟ್ಟೀರ ಉಷಾ ನಾಚಪ್ಪ ಅಂಡ ತಾಮನೆ ಆರ್ಜಿ ಕಬ್ಬಚ್ಚಿರ ಆಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು 54 ಗಂಟೆಗೆ ಸ್ವಗ್ರಾಮದ ನಡಪ। ಬಾಳ್ಗೋಡು ಕಂಡಿಮಕ್ಕಿ ಗ್ರಾಮದ ಅರಮನೆ ಪಾಲೇರ ಪಿಬಿ ಗೋಪಾಲ ಅವರ ತಾಯಿ ಪಿಬಿ ಅಮ್ಮಿ ಅವರು 97ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ। ಪಿಬಿ ಅಮ್ಮಿ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ। ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಈಗ ವೇಳೆ 7 ಗಂಟೆ 2 ನಿಮಿಷ 30 ಸೆಕೆಂಡುಗಳು। ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ।